अहंकारं पापात्मा मित्रं तजन्त सतरं दृणन्त अनेक माया विस्तीरणे आवंत जावंत थकंत जिया दुख सुख बहु भोगणे भरम